हर भरो भरपूर सगल घट रहो व्यापे व्यापक देखे जगत जाने कौन तेरी गते सर्व की रक्षा करे आते हर पते

विचारा तू घट कटे अंतर सर्व निरंतर जी हर एको पुरख समाना एक दाते एक पेखारी जी सब तेरे चोज बढ़ाना तू आपे दाता आपे भुगता जी।

गुरमुख मन तन पावणिया, तू मेरा पर्वत तू मेरा ओला, तुम संग लवै ना लावणिया रहाव। तेरा कीता जिस लागे मीठा, घट घट पार ब्रह्म तिन जन दीठा, थान थनंतर तू है तू है, इको एक वरतावणिया, सगल मनोरथ तू देवन हारा, भगती।